माते मन सदा आनंद आन रसा मह व्यापै चिंद हर रस पीवै अलमस्त मतवारा आन रसा

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।

ते मुक्त भए अंधकूप महा घोर ते बाहा पकर गुर काढ लिए निरपव भए सगल भव मिटिया राखे राख न हारे ऐसी दात तेरी प्रभ मेरे कार

सगल रोग, राखन हार अपार, राखै अग्न माहे, शीतल हर हर नाम, सिमरत तपत जाए, सुख सहज आनंद कणा, नानक जन धूरा, कार्य सगले सिद्ध भए,

तिस पोखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुनी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

मन पावई चलै सदार जाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।

जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावे सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

हरहाउ खोजत खोजत खोज बिचारियो हर संत जना पह आहा तिने प्राप्त एहो निधाना जिनकै कर्म लिखा हा ते बड़ भागी ते

हर मन पाणी नाम निधान सच पाया सदा अखोट कदे नान खुटे हर दिया सहज सुपाया हर जन ऊचे सद ही ऊचे गुर कै शब्द सुहाया नानक आपे बख्श मलाए जुग जुग सोभा पाया तूही महला तीजा शब्द सच्चै सच सोहिला जितै सच्चे का हुए विचारो राम हौमै सब किल विख काटे साच रखिया उर तारे राम सच रखिया उर तारे दुत्तर तारे फिर भवजल तरन ना होई सच्चा सतगुर सच्ची वाणी जिन सच बखालिया सोई साचे गुण गावै सच समावै सच वेखै सब सोई नानक साचा साहिब साची नाई सच निस्तारा होई साचै सतगुर साच बुझाया पात राखै सच सोई राम।

जाको नदर सरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही